0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागतम, शुभ दोपहर। मैं आशा करते कि आप ठीक आहत, मजेत आहत, एनर्जी करीत आहत ऑन रेडियो मॉरिशस। तर सिखो तीसमी त्यांचा संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी। तर सिखो नक्कीच त्या 2 वाजतापर्यंत आणि या पहिल्या गाण्याने कार्यक्रम सुरुवात करूया।

रसिको काही शंका नाही का आपण या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर स्टेच्युन 2 वाजतापर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

0: तर सिखो याच गाण्यासहितच आपण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. तर आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.
1: दिनक दिनक

0: This is Radio Marxist.
1: 您好
2: ，Assalamualaikum. Kim to Mauritius.
3: Namaskar.
4: Shodharandari ki hrudaya purvaka namaskaram.
5: Ungal anaivarukkum vanakkam.
6: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
7: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनी गंधा
4: नमस्कार श्रोतृ श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस वर रजनी गंधा कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. आशा करतो श्रोतनो की तुम्ही सगळेजण ठीक आहात, सुरक्षित आहात. श्रोतनो फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, वेळ कमी आहे, तेव्हा लगेच कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने.

श्रोत्यांनो, या गणेश गीताने कार्यक्रमाची छान सुरुवात झाली आहे. याक्षणी परत एकदा एक गणेश गीत ऐकूया. आज आहे विनायक चतुर्थी, या निमित्ताने परत एकदा एका गणेश गीताचा आस्वाद घेऊया.

श्रोत्यांनो, मंगळवारी लोकप्रिय गायिका आर्य आंबेकर यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया एक बैठकीची लावणी. या गाण्याद्वारे, या लावणीद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोत्यानो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.